Father, so Bukhundaranyana, Har Bukhundaranyana, Har Agamagama Bara, Savatiya Vahe Tuji, Har Sache Sijan Hara, Sav Jiyo Tumare Ji, Tu Jiyanka Datara, हरती आवहो संतो हो जी